0: रुपया ढोला तपा जा आपको सानू डाटे मरी जानो
1: छाता
0: टोनी टोनी मोने मोने बदम खाने कामिलो दुधको तरी न त राम्रो।